0: नमो सर्वमाने समस्ति निदाने नमो देव देवे अपेक्षी अपेवे
1: नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे
0: अनंगी नाथेन्द्र संगी प्रमाते नमो पान पाने नमो मान माने
1: नमो चंद्र चंद्रे नमो